गुरु व गुरु गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु व गुरु।

0: सर्वदंदे नमो सतबंदे
1: नमस्तं नसाके नमस्तं निर्वाके
0: नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
1: नमस्तं अनंते नमस्तं महंते
0: नमस्तस्रागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं
0: नमो सर्वकर्ता।